शक्यता जो मैला सच्चे तेरे कर सच्चे ब्राह्मण सच्चे तेरे सच्चे आकार सच्चे तेरे करने सर विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरे कर सच्चा निशान सच्चे तो दाखिला करू सच्चे सबदान।